0: जयरानी मातु दीदी आए हुए हैं।
1: नमस्ते।
0: अभी एक गाना का शब्द मैं आपको बोलूंगा, ठीक तरह सुनकर अच्छी तरह लिख लीजिएगा ना। चलुवीन मुद्दीन मक्कले, फिर भी चलुवीन मुद्दीन मक्कले, ये तीनों शब्द दो दफा आ रही है। वो चलुवीन मुद्दीन मक्कले, चलुवीन मुद्दीन मक्कले, मने मनवा अंगलदे अरलिरुवा हुवुगले, मने मनवा अंगलदे अरलिरुवा हुवुगले, नाले दिन नाडिदनु नडेसुवरु नीवुगले, नाले दिन ನಾಡಿದನು ನಡೆಸುವರು ನೀವುಗಳೇ. ಓ ಚೆಲುವಿನ ಆ ಮುದ್ದಿನ, ಚೆಲುವಿನ ಮುದ್ದಿನ ಮಕ್ಕಳೇ ಮಕ್ಕಳೇ, ಏ ಅಸ್ಥಾಯಿಯ ಕರ್ನಾಟಕ ಮೇ ಪಲ್ಲವಿ ಬೋಲ್ತೇನೆ. अभी पहला जो अंतरा या चरणम है उसका शब्द मैं अभी बोलूंगा। तंदे ताई हेलित रीति नडेयलु बेकु, तंदे ताई हेलित रीति नडेयलु बेकु, शालेय गुरुगळु कलिसित पाठ ಕಲಿಯಲು ಬೇಕು, ಶಾಲೆಯ ಗುರುಗಳು ಕಲಿಸಿದ ಪಾಠ ಕಲಿಯಲು ಬೇಕು.